0: पहाटेची मंगल गाणी दिवसाची सुरुवात प्रसन्न करते, संतांची अभंगवाणी रोजच्या नव्या दिवसाची प्रसन्न भक्तिमय सुरुवात करण्यासाठी अवश्य ऐका वंदन 107.1 मेगाहर्ट्झ FM रेनबो वाहिनीवर, तसंच न्यूज ऑन AIR या ॲपवर दररोज पहाटे 5 वाजता वंदन।
1: नमस्कार मित्रांनो, नमस्कार, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं। आपण ऐकत आहात 107.1 मेगाहर्ट्झवर आकाशवाणीच्या मुंबई केंद्राची FM रेनबो वाहिनी। रोज सकाळी आपली भेट होते आणि आजसुद्धा आपण नेहमीप्रमाणे भेटलेलो आहोत आपल्या वातावरणामध्ये नवं चैतन्य निर्माण करण्यासाठी। खरं तर तुमच्या आमच्या भेटीने ती गोष्ट होतच असते। वंदन या कार्यक्रमामध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत। तुमच्यासोबत आहे मी तुमचा मित्र प्रणय।
2: आणि मी तुमची मैत्रीण कल्याणी। प्रणय, रात्रीच्या अंधारानंतर ना जेव्हा सूर्याची पहिली किरणं पृथ्वीवरती पडतात तेव्हा ती फक्त उजेड घेऊन येत नाहीत, तर ती एक नवा विश्वास, नवा आनंद घेऊन येतात। कालचा दिवस कसाही गेलेला असू दे, आजची सकाळ आपल्याला एक कोरी पाटी देत असते। या पाटीवरती आपण कुठले रंग भरायचे हे सर्वस्वी आपल्या हातात असतं।
1: अगदी।
2: अनेकदा ना आपण भक्तीचा अर्थ फक्त हात जोडून डोळे मिटून बसण्यापुरता मर्यादित ठेवतो, पण खरी भक्ती ती आहे जी आपल्याला डोळे उघडून या सुंदर जगाकडे सकारात्मकतेने बघायला शिकवते। आजची ही सुरेल सकाळ अशीच एक सकारात्मक ऊर्जा घेऊन आली।
1: आणि या प्रसन्न वातावरणात चला तर मग आपल्या या प्रवासाची सुरुवात करूया एका अशा गीताने ज्याचे सूर थेट आकाशाला गवसणी घालतात।

0: केवढी ही प्रसन्नता आहे ना. हे सूर ऐकले की आतला सारा कोलाहल शांत झाल्यासारखा वाटतो. मगाशी आपण म्हणालो की रोजची सकाळ आपल्याला एक कोरी पाटी देते आणि त्यावर आपण काय लिहायचं हे शेवटी आपण आपलं ठरवत असतो. पण अनेकदा होतं काय ना की आपण या पाटीवरती नकळतपणे काळजी, राग, नैराश्य या सगळ्याचे रंग भरत जातो. मानसशास्त्रामध्ये ना वारंवार एक वापरली जाणारी कथा आहे जी मूळची अमेरिकन आदिवासी संस्कृतीतली एक अत्यंत प्रसिद्ध बोधकथा आहे.
1: बरं,
0: तर तिथे काय होतं, एका म्हाताऱ्या आजोबांनी आपल्या नातवाला जवळ बसवलं आणि ते असं म्हणाले की बाळा, आपल्या प्रत्येकाच्या मनामध्ये ना कायम दोन लांडग्यांचं युद्ध सुरू असतं. एक लांडगा नकारात्मकतेचा, रागाचा, भीतीचा आणि दुःखाचा असतो, तर दुसरा लांडगा हा आशेचा, शांतीचा, प्रेमाचा आणि सकारात्मकतेचा असतो. नातवाने विचार केला आणि असं विचारलं की
1: आजोबा, मग या युद्धात नक्की जिंकतो कोण?
0: आजोबांनी अतिशय शांतपणे उत्तर दिलं,
1: तोच लांडगा जिंकतो ज्याला तू रोज खायला घालतोस.
0: किती सोपा आणि थेट विचार आहे ना हा. म्हणजे आपण आपल्या मनाला रोज कोणत्या विचारांचं खाद्य देतो यावर आपलं सुख आणि दुःख अवलंबून आहे. भक्ती आपल्याला दुसरं काहीही न शिकवता फक्त त्या सकारात्मक लांडग्याला म्हणजेच आशेला खायला घालायला शिकवते. स्वतःच्या पंखांवर विश्वास ठेवून आकाशात झेप घेण्याची ताकद देते. अशीच जगण्याची उमेद जागवणारं हे पुढचं गीत.

0: बौद्ध साहित्यातील अक्कोस सुत्त मध्ये भगवान गौतम बुद्धांच्या आयुष्यातला एक अतिशय मार्मिक प्रसंग आलाय. एकदा भगवान बुद्ध राजगृहातील वेणुवन नावाच्या बागेमध्ये अत्यंत शांतपणे बसले होते. तेव्हा भारद्वाज नावाचा एक ब्राह्मण प्रचंड रागामध्ये तिथे आला आणि त्याने काहीही कारण नसताना बुद्धांचा अपमान करण्यास आणि अत्यंत वाईट शब्दास शिव्या देण्यास सुरुवात केली. तो रागाने लालबुंद झाला होता, पण बुद्ध मात्र अत्यंत शांतपणे त्याच्याकडे बघून हसत राहिले. तो ब्राह्मण शिव्या देऊन थकला आणि वैतागून म्हणाला,
1: मी तुम्हाला एवढं वाईट बोलतोय, तुमचा अपमान करतोय, तरी तुम्ही असे शांत कसे?
0: तेव्हा बुद्धांनी अतिशय शांत स्वरात विचारलं,
2: मित्रा मला एक सांग, जर तुझ्या घरी काही पाहुणे आले आणि तू त्यांच्या स्वागतासाठी काही गोडधोड किंवा फळं आणलीस, पण त्या पाहुण्यांनी ती फळं स्वीकारलीस नाहीत, तर ती फळं कोणाकडे राहतील?
0: तो ब्राह्मण सहजपणे म्हणाला,
1: अर्थातच जर त्यांनी ती घेतली नाहीत तर ती माझ्याकडेच राहतील.
0: बुद्ध हसले आणि म्हणाले,
2: अगदी तसंच. आता तू जो राग आणि ज्या शिव्या माझ्यासाठी घेऊन आला होतास त्या मी स्वीकारल्याच नाहीत, त्यामुळे त्या आता तुझ्याकडेच राहिल्या आहेत.
0: दुसऱ्याच्या नकारात्मकतेला आणि रागाला आपल्या मनात जागा न देणं हीच खऱ्या अर्थाने मनशांती आहे. याच शांततेची आणि ईश्वराच्या अमर्याद करुणेची प्रचिती देणारी ही पुढची भावपूर्ण रचना.

0: प्रार्थना, भूपाळ्या, पहाटेची मंगल गाणी, दिवसाची सुरुवात प्रसन्न करते संतांची अभंगवाणी, रोजच्या नव्या दिवसाची प्रसन्न भक्तिमय सुरुवात करण्यासाठी अवश्य ऐका वंदन 107.1 मेगाहर्ट्ज FM रेनबो वाहिनीवर, तसंच न्यूज ऑन AIR या ॲपवर दररोज पहाटे 5 वाजता वंदन।
1: आपण देवाला अनेक नावांनी हाका मारतो, कुणी दयाघन म्हणतं, कुणी विठ्ठल, कुणी अल्लाह, तर कुणी ख्रिस्त। पण नावापलीकडे जाऊन जेव्हा आपण त्या शक्तीचा विचार करतो तेव्हा जाणवतं की ईश्वरी शक्ती म्हणजे केवळ चमत्कार नाही, तर ती एक जाणीव आहे। ती जाणीव जी आपल्याला कठीण प्रसंगातही योग्य निर्णय घेण्याची बुद्धी देते। आपल्याकडे अनेकदा देवाला नमस केले जातात,
2: देवा माझं हे काम होऊ दे, मी तुला पेढे वाटेन।
1: अहो पण खरं सांगा, ज्याने हे संपूर्ण जग निर्माण केलं असं आपण म्हणतो त्याला आपल्या पेढ्यांची खरंच गरज आहे का? भक्ती ही देवाशी केलेला व्यापार नाही आहे, तर ती एक निखळ प्रार्थना आहे जिथे आपण देवाकडे फक्त संकटांशी लढण्याचं तेज आणि शुद्ध बुद्धी मागतो।

0: ज्याला शुद्ध बुद्धी लाभली
1: त्याला आयुष्याचा खरा खेळ समजला.
0: खरं तर हे संपूर्ण जग म्हणजे त्या विधात्याने मांडलेला एक सुंदर खेळच आहे. आपण सगळे या रंगमंचावरचे फक्त कलाकार आहोत. जपानमध्ये वाबी साबी नावाची एक खूप सुंदर संकल्पना आहे. वाबी साबी या संकल्पनेचा अर्थ असा की जगात कोणतीही गोष्ट परिपूर्ण नसते आणि त्या अपूर्णतेतच खरं सौंदर्य दडलेलं असतं. आपण आपल्या आयुष्यात सतत परफेक्शन शोधत असतो. माझं घर परिपूर्ण असावं, माझं काम परिपूर्ण असावं, आणि या नादात आपण जे आहे त्याचा आनंद घ्यायला विसरतो.
1: खरे, भक्ती आपल्याला हेच शिकवते की जसं आहे तसं स्वीकारायला शिका. जो माणूस आपल्या आयुष्यातील चढउतारांना एका खेळासारखा मानतो तो कधीच हरत नाही, कारण खेळामध्ये हरणं किंवा जिंकणं महत्त्वाचं नसतं, तर तो खेळ तुम्ही किती मनमुरादपणे खेळलात हे जास्त महत्त्वाचं असतं. आणि हा खेळ खेळताना जर ईश्वराची एका निस्सीम श्रद्धेची जोड असेल तर मग भीती कसली. याच अथांग विश्वासाचं रूप असलेलं हे पुढचं गाणं.